0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामहा हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहसिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे भवतां भवतीनां च हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 33. प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः. श्री

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही ट्यून आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसूवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे शनिवार 6 जून 2026 आणि नेहमीप्रमाणे सर्वात आधी आजचा सुविचार. कष्ट आणि संघर्ष केल्याशिवाय या जगात काहीच मिळत नाही. मेहनत हाच यशाचा खरा मार्ग आहे. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. भारताच्या राष्ट्रपतींनी तामिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली दिवस होता आजचा. सर्व भूमध्य सागरीय घटना ग्रीस आणि लिबिया दरम्यान भूमध्य समुद्रावर 10 मीटर व्यासाचा अंदाजे पृथ्वीच्या जवळचा लघुग्रह फुटला. सी हेंकेल या ब्रिटिश शास्त्रज्ञाने सर्वप्रथम घरगुती वापरासाठीचा डिटर्जंट साबण विक्रीस उपलब्ध केला. वी स पागे समितीची शिफारस रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली दिवस होता आजचा. डी डे इतिहासातील सर्वात मोठे समुद्री आक्रमण झाले तेही आजच्याच दिवशी. नवरूपता ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि 20व्या शतकातील हा सर्वात मोठा ज्वालामुखीचा उद्रेक अलास्का मधील नवरूपता येथे झाला होता. मुंबईत झालेल्या चक्रीवादळात किमान 1 लाख लोकांचं नुकसान झालं. घटनाचीच आहे साल होता 1882. रेल्वेमधून प्रवास करणारे ऍड्यू जॅक्सन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले. रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोही आजच्याच दिवशी. साल होतं 1674. आता आजचे जन्मदिवस पाहू. सुनील जोशी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म आजचाच. सुरेश भारद्वाज भारतीय रंगमंच दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. डी रामनाडू भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते यांचाही जन्म आजच आहे. सुनील दत्त भारतीय अभिनेते व राजकारणी पद्मश्री यांचाही जन्म आजच. गणेश रंगो भिडे अभिनव मराठी ज्ञानकोशकार यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. मस्ती व्यंकटेश अय्यंगार कन्नड कवी कथाकार आणि कादंबरीकार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्र गणू धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय.

वेणुधोनी 90.4 एफएम केएलई कनसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषाला तुम्ही ऐकताय. आजचं राशी भविष्य सांगते आणि सुरुवात मेष राशीपासून. मेष राशीच्या लोकांना मित्रांकडून सहकार्य मिळेल. आज मेष राशीचे लोक व्यवसायाच्या बाबतीत भाग्यवान असणार आहेत. वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र कुंडलीतील दुसऱ्या स्थानात जाणे शुभ ठरेल. नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. भेट वस्तू आणि कपड्यांच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना लाभ होण्याची विशेष संधी मिळेल. मिथुन रास, आज व्यावहारिक कौशल्यांसह इतर क्षेत्रात प्रगती करू शकाल. मिथुनसाठी क्रिएटिव्ह कार्यात यश मिळेल. कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस फायदेशीर ठरेल. तुम्हाला काही जुन्या व्यवहारांचा निकाल करावा लागेल. आर्थिक बाबींमध्ये तुम्हाला जोखीमीची गुंतवणूक टाळावी लागेल. सिंह रास, आजचा दिवस सिंह राशीसाठी शुभ ठरणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही काही नवीन योजनांवर काम करण्याचा विचार करू शकता. कन्या रास, एखाद्या नातेवाईक किंवा मित्राला भेटण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या बोलण्याच्या कौशल्याचा आणि चतुर नियोजनाचा लाभ घेऊ शकाल. या होत्या सहा राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आज तुळ राशीच्या लोकांसाठी काहीतरी नवीन करण्याचा दिवस असेल. तुम्ही तुमच्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी काही योजना आखू शकता. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस उत्साहवर्धक असेल. तुम्ही तुमचे काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी दिवस समाधानकारक असेल. तुम्ही तुमच्या कामात आणि योजनांमध्ये समाधानी असाल. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ ठरणार आहे. मानसिक गोंधळ आणि संघर्षाच्या स्थितीतून स्वतःला दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ रास. तुमचे काम पूर्ण होईल, परंतु संघर्ष अधिक असेल. आरोग्याच्या बाबतीत दिवस थोडा सौम्य असू शकतो. आणि शेवटची मीन रास. आज तुम्हाला आर्थिक दृष्ट्या लाभ होईल आणि नोकरीच्या ठिकाणी अधिक चांगली कामगिरी करू शकाल. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुमच्या कोणत्याही समस्या सोडवल्या जाऊ शकतात. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणू धोनी 90.4 FM KLE कणसू, भक्तिमय सकाळ.

0: ज्यामध्ये आपण डॉक्टर कावेरी हुल्याळकर यांना ऐकणार आहोत. त्या बी एम कंकणवाडी आयुर्वेदा कॉलेज आणि हॉस्पिटलच्या बालरोग विभागातील डॉक्टर आहेत. स्तनपानाचं महत्व आपण या भागामध्ये जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. मी डॉक्टर कावेरी हुल्याळकर बेळगाव येथील केएलई श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय येथे बालरोग विभागात काम करत आहे. आज आपण केएलई वेणुध्वनी मार्फत स्तनपान आणि त्याचे महत्व व फायदे याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. जसे की 1 ते 7 ऑगस्ट हा आठवडा जगभरात जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. स्तनपानाचे महत्व फायदे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या काळात बरेच प्रयत्न केले जात आहेत. बाळाच्या आरोग्यासाठी आईचे दूध हे अतिशय महत्वाचे असते आणि बाळाला पुढच्या आयुष्यात त्याचे अनेक फायदे होतात. याबाबत आईच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात, जसे की बाळाला दूध कधी पाजावे, बाळाला पाजलेले दूध पुरेसे आहे किंवा नाही, स्तनपानामुळे बाळाला काय काय फायदे होतात आणि तसेच स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. अधिक माहितीसाठी आपण केएलईचे श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल येथील बालरोग विभागामध्ये संपर्क साधू शकता. जसे की स्तनपान हा बाळाचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्तनपान म्हणजेच आई व बाळ यांचं नातं दृढ करणारा प्रसूतीनंतरचा एक अतिशय नैसर्गिक टप्पा आहे. प्रसूतीनंतर स्तनपान कधी सुरू करावे? प्रसूतीनंतर सुरुवातीच्या काळात आईच्या स्तनामधून जो चीक येतो त्याला आपण कोलोस्टम असे म्हणतो. हा चीक बाळासाठी अतिशय अमूल्य असतो. या चिकामध्ये जीवनसत्व ए के अतिशय मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्याचबरोबर त्यामध्ये अनेक प्रतिबंधक द्रव्ये लॅक्टोफेरिन उष्मांक इम्युनोग्लोबुलिन असल्यामुळे बाळाचे जंतुसंसर्गापासून रक्षण होते. स्तनपान हे लगेचच प्रसूतीनंतर 10 ते 15 मिनिटातच चालू करावे. स्तनपान कसे द्यावे? तर स्तनपान देण्यासाठी 2 प्रकारच्या पद्धती असतात. एक म्हणजे ब्रेस्ट क्रॉल मेथड आपण ज्याला म्हणतो. यामध्ये बाळाला आपण उलटी करून आईच्या छातीवर ठेवतो, जेणेकरून बाळाचा स्पर्श आईच्या त्वचेशी होऊन बाळ रांगत रांगत स्तन शोधू लागतं व त्यामुळे स्तनपानाची प्रक्रिया चालू होते. स्तनपान हे बाळाचे पहिले लसीकरण असते, त्यामुळे सर्व गायनेकोलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन निव्वळ स्तनपान म्हणजेच एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग हे 6 महिन्यापर्यंत द्यावे असे सांगतात. आता आपण स्तनपानामुळे बाळाला होणारे काय काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेऊ. स्तनपानामुळे बाळाचा शारीरिक मानसिक भावनिक विकास होण्यात मदत होते. बाळाला स्तनपानामुळे अलर्जी अस्थमा पोटाचे विकार यापासून संरक्षण होते. तसेच बाळाची योग्यरित्या शारीरिक व मानसिक वाढ होण्यास मदत होते. स्तनपानामुळे आईला काय काय फायदे होतात याबद्दल जाणून घेऊ. स्तनपान हे मातेच्या दृष्टीने अत्यंत सोयीचे ठरते. स्तनपानामुळे मातेला कमीत कमी अवधीमध्ये वजन कमी करणे अगदी सहज शक्य होते. स्तनपानामुळे स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण कमी होते. उदाहरणार्थ स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, बीजकोशाचा कर्करोग या सर्वांपासून स्त्रियांचे संरक्षण होते. तसेच स्तनपानामुळे होणाऱ्या संप्रेरकाच्या बदलामुळे म्हणजेच हार्मोनल चेंजेसमुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. सर्वसाधारणपणे मातेने बाळेला भुकेप्रमाणे दूध पाजावे. तर बाळाला दूध कधी पाजावे हा अतिशय सामान्य प्रश्न आईच्या मनामध्ये निर्माण होतो. तर बाळाला दर 2 तासांनी स्तनपान करणे योग्य ठरते. तसेच बाळ जर 3-4 तासांपेक्षा जास्त वेळ झोपल्यास बाळाला उठून स्तनपान करावे व अपुऱ्या दिवसाचे जर बाळ असेल म्हणजेच 7-8 महिन्यामध्ये जर बाळाचा जन्म झाला असल्यास बाळाला प्रत्येक दर 2 तासांनी स्तनपान देणे अतिशय महत्वाचे आहे. तर बाळाला पुरेसे दूध मिळते की नाही हे कसे ओळखावे? स्तनपानानंतर बाळ किमान 2 तास शांत झोपत असेल, तसेच दिवसातून 6 ते 8 वेळा सुशी करत असेल, त्याचप्रमाणे बाळाचे वजन योग्यरित्या वाढत असेल, तर आईने समजून घ्यावे की आपण जे दूध देत आहोत ते दूध बाळाला पुरेसे आहे. तसेच अधिक माहितीसाठी आपण बेळगाव येथील केएलईचे श्री बी एम कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय व हॉस्पिटल बालरोग विभागामध्ये तुम्ही अधिक संपर्क साधू शकता. धन्यवाद.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ। ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಉಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ। ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ। ನಮ್ಮ ವಿಳಾಸ KLE ವಿಶ್ವನಾಥ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, KLE ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ। ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331।

0: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312486286.

0: നമസ്കാരം. തുമേ കഥാത് വേണുധോണി 90.4 FM KLE കണസു ആരോഗ്യം ധനസമ്പദ या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज एक खूप महत्त्वाचा विषय मी घेऊन आली आहे. आजचा माझा विषय आहे त्वचा आणि केस यांच्या समस्येसाठी आपण क्वालिफाईड डॉक्टरकडेच का जावं. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर गजानन पिसे, जे बीम्स मेडिकल कॉलेजमध्ये डर्मॅटॉलॉजी डिपार्टमेंटचे असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि त्याचसोबत बेळगाव डर्मॅटॉलॉजी सोसायटीमध्ये मेंबर सुद्धा. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आजचा आपला खूपच महत्वाचा विषय आहे, कारण बऱ्याच आपण सोशल मीडियावरती बघतो किंवा न्यूजमध्ये बघतो की अचानक म्हणजे केस गेलेले असतात आणि त्याचं ट्रीटमेंट घेतात बाहेर कुठेतरी आणि मग त्यांना नंतर समस्या होतात, किंवा आपली त्वचा गोरी होण्यासाठी कलर थोडा उजळण्यासाठी अनेक आपण क्रीम वापरतो. ओव्हर द काउंटर जाऊन आपण क्रीम परचेस करतो आणि ते लावल्यानंतर आपल्याला अनेक समस्या नंतर होतात. थोडाफार रिझल्ट लावल्यानंतर येत असेलही, पण त्याचे साईड इफेक्ट आपल्याला नक्की पाहायला मिळतात. तर या सगळ्या ज्या समस्या आहेत आणि ह्याच्या ह्या समस्याला घेऊन जे लोक त्याच्याकडे ओढून जातात ते ट्रीटमेंट घेण्यासाठी, तर याच्याबद्दल आपण काय सांगू की काय आहे नेमकं त्याच्या पाठीमागचं सत्य?
1: ओके. सो ही जी आहे ही क्वॅक डॉक्टर्स किंवा क्वॅक स्किन स्पेशलिस्ट जी एपिडेमिक आहे आपल्या शहरातमध्ये आपण बघतोय, त्याच्यामुळं आपण आपल्याला हे बघायला मिळालेलं आहे. नेमकं म्हणजे काय की पोस्ट कोविड फिटनेस कसे इन्फ्लुएन्सर्स आहेत तसे स्किन केअर इन्फ्लुएन्सर्स पण खूपच जास्त आहेत आणि त्याच्यासोबत आपले जे थोडे जे आयुष डॉक्टर्स आहेत ते आपलं पोर्टफोलिओ मध्ये स्किन केअर पण एक ऍड करतात. त्याच्यासाठी म्हणजे दे वे अंडरगो एक महिन्याचा किंवा दीड महिन्याचा असा कोर्स करून ते ऍडिशनल डिग्रीज असे मेन्शन करतात जे की नॅशनल मेडिकल काउन्सिल आणि युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज नसतात. सो ऍज पर NMC रेग्युलेशन प्रकारे किंवा आपल्या राज्याच्या युनिव्हर्सिटी रेग्युलेशन प्रकारे फक्त MD डर्मॅटॉलॉजी, डिप्लोमा डर्मॅटॉलॉजी, DNB डर्मॅटॉलॉजी आणि प्लास्टिक सर्जन हे तेवढेच क्वालिफाईड आणि ट्रू डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत जे की स्किन केअर बद्दल तुम्हाला एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन तुम्हाला गायडन्स देऊ शकतात. आता भरपूरसे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत जे की आम्ही क्वाइट डॉक्टर्स म्हणतो, सो दे हॅव अ कमर्शियल इंटेंट इन माइंड की त्यांना काहीतरी एक काहीतरी प्रोग्राम किंवा काहीतरी प्रोसिजर पुश करायचं असतं किंवा त्यांना एक पेशंटना पॅकेज द्यायचं असतं. सो ते त्या प्रकारे दोन ते एक सिरीज ऑफ प्रोसिजर्स त्यांनी करवतात. सो विच मे नॉट बी नेसेसरी. सो आपण म्हणतो ना आपण राईट मेडिसिन फॉर द राईट पेशंट ऍट द राईट टाइम इन द राईट डोस दिलं तरच बेनिफिट होतो, नाहीतर त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात.
0: बरोबर ना. तुम्ही जसं म्हटलं की एखाद्या राईट पर्सनकडे आपण जायला हवं, तर हे का गरजेचं आहे? म्हणजे आजकाल आपण बघतो की सोशल मीडियावरती वगैरे बघून आपण इझिली त्यांच्यावर विश्वास ठेवतो आणि ते प्रोडक्ट घेतो वापरतो आणि मग कालांतरानं आपल्या लक्षात येतं की याचा बहुतेक साईड इफेक्ट असावा, ते कधी कधी लक्षातही येत नाही पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. तर अशा केसेसही आपण न्यूजमध्ये वाचलेले आहेत, बघितलेले आहेत. तर का आपण क्वालिफाईड डॉक्टरकडे जावं?
1: ओके. सो आपल्याला काय की पेशंट्सना क्विक फिक्स रेमेडी ची दौर अशी चालू आहे आणि त्याच्याकरता लवकरात लवकर आणि त्वरित उजळपणा यावं किंवा केस यावं अशी इच्छा सगळ्यांनाच असते, पण तसं पॉसिबल नाही आहे. आपलं आता एखाद्याचे केस गेले तर इट टेक्स मंथ्स टू रिकवर. कुणाचं तरी आता काहीतरी साईड इफेक्ट झाला किंवा पिगमेंटेशन गेले, खूप दिवस लागतात रिकव्हरीला. सो त्वरित काहीतरी उपचार करून तुम्हाला लगेच काहीतरी रिझल्ट देतो अशी जी प्रॉमिस आहे त्याच्यात मध्ये भाळून लोक या ट्रीटमेंट कडे जातात. सो ऑब्व्हियसली जे ट्रीटमेंट्स आहेत ते रेग्युलेटेड आहेत की नाही, ते जे मेडिसिन्स वापरतात ते लायसन्स्ड आहेत की नाही, त्यांच्याकडे KPME म्हणजे कर्नाटका प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंट ऍक्टचे रजिस्ट्रेशन आहे की नाही, हे सगळे बघून जर गेला तर तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट नसताना तुम्हाला रिझल्ट काहीतरी भेटू शकतो. सो
0: जर आपण सर एक उदाहरण घेतलं की म्हणजे केसांची समस्या जर घेतली, सायन्स काय सांगतं की एका एज नंतर आपल्याला रिग्रोथ केसांची होणं हे थोडंसं डिफिकल्ट आहे, पण जेव्हा आपण बाहेर कुठंतरी इन्क्वायरी करतो किंवा जे सलून वगैरे असतात अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो भेटतो त्यावेळी ते अगदी शुअर सांगतात की नाही हे ट्रीटमेंट तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला केस नक्की येतील असं सांगितलं जातं आणि मग आपल्याला एक इच्छा असते की केस चांगले असावेत, आपलं सुंदर दिसावं ही प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यावेळी मग आपण ते घेतो सुद्धा. मग अशा वेळी हे असं ट्रीटमेंट घेतल्यानंतर काय ह्याचे साईड इफेक्ट होतात? म्हणजे सायन्स तरी सांगतं की रिग्रोथ होणं थोडंसं कठीणच आहे, तर काय नेमकं कारण असू शकतं?
1: सो त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असू शकतात. आता पहिलं तर जे तुम्ही जर इंजेक्शन मार्फत जर तुम्ही काहीतरी मेडिसिन घेत असाल, जर ते एसेप्टिक नसेल तर तिथं सेल्युलायटिस किंवा सेप्सिस होऊ शकतं. तर जर ते मेडिसिन त्यांनी तोंडावाटे जर दिले तर त्याचे लॉंग टर्म साईड इफेक्ट असू शकतात, जे की आता नाही कळत तरी प्रोडक्ट एज ग्रुपमध्ये नंतरला कळतात. सो म्हणजे भरपूरसे असे लायसन्स प्रोडक्ट्स आहेत, आपण एक दोन प्रोडक्टचे नाव नाही घेत आहे मी, पण असे सोशल मीडियावरती खूप पॉप्युलर आहेत जे की वापरल्यानंतरला अलर्जी कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस असं म्हणतो आपण, ह्याची केसेस खूप आलेले आहेत. आणि आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे ऍज अ लास्ट रिझॉर्ट पेशंट भरपूर आपल्याकडे येतात, जे अफोर्डेबल आहेत ते हे रेमेडी करण्यासाठी प्रायव्हेट डर्मेटॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांना रिक्वेस्ट करून तुम्ही कसंही त्याला बरं करा म्हणतात. खरं माझी जी सिच्युएशन आहे की आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असल्यामुळे जे पेशंटकडे काही रिसोर्सेस नाही आहेत, ऍज अ लास्ट ऑप्शन दे कम टू अस. असे केसेस आम्हाला भरपूर बघायला मिळतात.
0: हो ना. मग सर, म्हणजे अशा ट्रीटमेंट घेऊन म्हणजे या अशा गोष्टींना खूप लोक बळी पडतात असं म्हणायला हरकत नाही. आता बरेच आपण हेअर ऑइलचे पण ऍडव्हर्टाइजमेंट बघतो, ज्याच्यामध्ये आपल्याला दाखवलं जातं की हा एवढ्या दिवसात एवढे लांब केस झाले आणि आपण लगेचच विश्वास ठेवतो त्या गोष्टीवर आणि आपणही ते परचेस करतो. मग काय थोडाफार फरक पडत असेल नसेल, किंवा एक माइंडसेट असतं लोकांचं की हा बाबा आपण आता हे घेतोय तर कदाचित हे
1: इम्प्रूव्हमेंट असं होईल, किंवा तेवढा आपण खर्च केलेला असतो. सो आपल्याला म्हणजे कुणाला कंप्लेंट करणार आपण? आता उदाहरणार्थ आम्ही ऑनलाईन आपण घेतलंय ते कुणाला रिटर्न करणार किंवा कुणाला क्वेरी असं कस्टमर केअर किंवा असं काहीतरी फॉलोअप साठी काही नसतं. सो आणि जे इन्ग्रेडियंट त्याच्यावर मेन्शन असतं, देर इज नो श्युरिटी की तेच इन्ग्रेडियंट त्याच्यात मध्ये आहे.
0: हो ना.
1: सो दीज पॉसिबिलिटीज आर.
0: किंवा बऱ्याच क्रीमही आता मार्केटमध्ये आहेत ज्याचं सांगितलं जातं की 100% हे क्रीम वापरल्यानंतर तुम्हाला जरासा कलर
1: येणार. हो
0: हो, एवढ्या
1: खूपच रॅम्पंट आहे हे, डे इन डे आउट आम्ही बघतो. आणि एस्पेशली यंग गर्ल्स ह्याला बळी पडतात. सो जे कॉस्मेटिक क्रीम आहे त्याच्यात मध्ये भरपूर नाना प्रकारचे केमिकल्स वापरलेले असतात, इन्क्लुडिंग स्टिरॉइड्स असो, हेवी मेटल्स असो वगैरे. सो ह्याच्याने इमिडिएटली त्यांना एकदम असा एक ग्लो जो आलेला असतो, सो त्याच्यात ते भरपूर लोक भाळून जातात. पण अल्टिमेटली त्याच्यामुळे स्किन थिकनेस जी आहे ती कमी होते, रक्तवाहिनी एकदम उठून दिसतात, स्किनचे इन्फेक्शन्स होतात आणि लॉंग टर्म मध्ये स्किन म्हणजे कसं की वयस्कर दिसतंय. म्हणजे आता तुमच्या वयापेक्षा एक 10-15 वर्ष जास्त तुम्ही वयस्कर दिसता.
0: अच्छा.
1: सो म्हणजे एजिंग, आपण अँटी एजिंग बद्दल विचार करतोय, खरं ह्या क्रीम्समुळे जास्त एज्ड पण दिसू शकता. अल्टिमेटली इट हॅज टू बी अवॉइडेड. एस्पेशली कुणाला तरी आता वांग सारखे असं एक प्रॉब्लेम आहे, सो ते तरी खूपच अब्यूज चालू आहे. आणि पेशंटना कसं की काहीतरी एक प्रोडक्ट मिळालंय त्याच्यापासून आपल्याला त्वरित काहीतरी इम्प्रुव्हमेंट दिसते, सो मनातला म्हणजे त्यांना पण वाटते की आपण कंटिन्यू करायला हवं.
0: हरकत नाही.
1: सो हे स्किन केअर रुटीन मध्ये त्यांच्या फिक्स होऊन जातं आणि ते चेंज केल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण की पेशंट वन्स अ पेशंट ऑलवेज अ पेशंट सारखा तो बसतो.
0: बापरे. आणि ते जे फेअरनेस क्रीम देतात ते त्याच्यावरती हे लिहिलेलं असतं की लॅब टेस्टेड आहेत किंवा डॉक्टरांकडून टेस्ट करून घेतलेले आहेत, त्यामुळे तरी इझिली एका दुसरे विश्वास ठेवतात.
1: सरप्राइझिंगली जर तुम्ही बघितला हे जे प्रोडक्ट जे अवेलेबल आहेत आपल्या शहरात मध्ये, त्याचं डेट ऑफ मॅन्युफॅक्चर, डेट ऑफ एक्सपायरी, त्याचं कंटेंट काही लिहिलेलं नसतं. दीज आर पॉप्युलरली कॉल्ड एज डे क्रीम अँड नाईट क्रीम, किंवा आपल्या कोलोक्वियल लँग्वेज मध्ये गोरी क्रीम किंवा अरबी क्रीम असं नाव दिलं जातं त्याला आणि भरपूर पेशंट त्यांना वापरतो.
0: बापरे. मग अशा ज्या क्रीम आहेत सर, ते आपण वापरल्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की आपण वयाच्या आधी आपल्या चेहऱ्यावरती कदाचित म्हातारपण दिसू शकतं किंवा अशा सगळ्या समस्या होऊ शकतात, त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात का?
1: हो. आता पहिलं तर स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन तुम्ही ऐकला असाल, आजकाल खूप प्रस्तुतीचं आहे, सीझनल चेंजमुळे म्हणा किंवा हायजीन इश्यूजमुळे म्हणा. जर त्यांना चुकूनही स्टिरॉइड लावलं की लगेच त्यांना बरं वाटतं, सो दॅट पर्सन बिकम्स डिपेंडंट ऑन दोज प्रोडक्ट्स. म्हणजे ते लावल्याशिवाय त्यांना बरंच वाटत नाही. आपण एकाकडेला आम्ही बघतो की आम्ही पेशंटच्या ह्याच्यात केअरमध्ये की आपले इंटरव्हेन्शन कमीत कमी आणण्याचा प्रयत्न करतो, पण जास्त जास्त ते प्रोडक्ट्समुळे तो डिपेंडंट होत जातो, तो त्याला लावल्याशिवाय बरंच वाटत नाही. सो वन्स अ तुम्ही तेच म्हटलं ना, वन्स अ पेशंट ऑलवेज पेशंट सारखा होऊन बसतो, त्याच्यामुळे स्किन थिकनेस जी आहे ती कमी होते आणि स्ट्रेच मार्क्स येतात. सो स्ट्रेच मार्क आपण प्रेग्नन्सी नंतर कसे स्ट्रेच मार्क येतात तसे येतात, म्हणजे फॉर सिम्पल अंडरस्टँडिंग की ते स्ट्रेच मार्क लवकर जात नाही, म्हणजे लॉंग टर्म साईड इफेक्ट्स आहेत त्याचे.
0: आणि केसांचा जर विषय घेतला तर बऱ्याच ऍडव्हर्टाइजमेंट आपण बघतो की एखादं काहीतरी लिक्विड टाईप असं ते लावतात आणि मग केस उगवलेले दाखवतात ते काही दिवसांनी, म्हणजे बिफोर आफ्टर असा त्यांनी बनवलेला असतं ते ऍडव्हर्टाइजमेंट. तर हे लावल्यामुळं अनेक साईड इफेक्ट्सही झालेले काही पेशंटवरती आपण पाहतो.
1: येस.
0: तर काय नेमकं होतं याच्यामुळं काय?
1: आता मेडिकल लिटरेचरमध्ये 50 वर्षीपर्यंत 50% आपले केस राहतात.
0: बर.
1: ऍट द एज ऑफ 50% ऑफ दॅम विल हॅव हेअरफॉल, म्हणजे अँड्रोजेनिक अलोपेशिया. सो हे कॉमन नॉर्म्स आहेत. पण असं आपल्याकडे क्विक फिक्स रेमेडी नाही आहे की काहीतरी आम्ही लावलो आणि पटकिनी केस आले. म्हणजे केसांची ग्रोथ 1 मिलीमीटर पर डे जर तुम्ही पकडला तर इट इज इम्पॉसिबल की जे ते AI जनरेटेड इमेजेस दाखवतात एवढं इतकं छान फक्त मेडिसिन थ्रू पॉसिबलच नाही आहे.
0: बर.
1: सो वी हॅव टू टेक इट विथ लॉट ऑफ की काहीतरी गडबड आहे ह्याच्यात आणि वी शुड बी व्हेरी कॉशियस विथ सच प्रिस्क्रायबर्स.
0: म्हणजे एवढे डॉक्टर सांगूनही सर कधी कधी डॉक्टरांच्यावर विश्वास कमी ठेवला जातो. आणि हे जे सगळे इन्फ्लुएन्सर असतात किंवा ह्या ज्या ऍड आपण बघतो तिकडं लोक खूप बळी पडतायत, तर अशा लोकांसाठी आपण काय सांगू?
1: फर्स्ट अँड फॉरमोस्ट की तुम्ही ज्याकून केअर प्रोव्हायडरकडे तुम्ही जायला त्यांची डिग्री तुम्ही चेक करून घ्या. सो ती नॅशनल मेडिकल काउन्सिल थ्रू ते रजिस्टर्ड आहेत का, एक युनिव्हर्सिटी प्रोग्राम म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं MD डर्मॅटॉलॉजी डिप्लोमा किंवा DNB कोर्स त्यांचा झालेला आहे का. कारण की भरपूर असे एजन्सीज आहेत की महिन्यात 1.5 महिन्यात मी तुम्हाला ते कॉस्मेटॉलॉजिस्ट बनवतात आणि रजिस्ट्रेशन तुमचं करतात की इट इज नॉट रिअल डर्मॅटॉलॉजिस्ट. सो दीज आर ऑल फेक पीपल. आणि सरप्राइझिंगली भरपूर आयुष डॉक्टर्स आणि 1-2 MBBS डॉक्टर्स पण आहेत जे की असे कोर्सेस करून त्यांनी कॉस्मेटॉलॉजी प्रॅक्टिस करत आहेत. सो तुम्ही पहिला ते रजिस्ट्रेशन त्यांची चेक करूनच तुम्ही त्यांच्याकडे ट्रीटमेंटला जावा अशी विनंती.
0: बरोबर ना? कारण लोकांना आता आपल्या लुककडे फार त्यांचं लक्ष आहे की आपण सुंदर व्यवस्थित दिसलं पाहिजे. बॉडीमध्ये काय काय होतंय त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण समोर जे बाहेर जे दिसणारं आहे, आपला चेहरा असेल, चेहऱ्याचा कलर असेल, केस असतील, त्याच्याकडे खूप लक्ष दिलं जातं आणि अशा गोष्टींनाच खूप लोक बळी पडतायत. आणि त्यामुळं योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्वाचं आहे.
1: सो आता आपल्याला म्हणतो की होलिस्टिक अप्रोच एक पाहिजे, म्हणजे डाएट आहे, एक्सरसाइज आहे. सो त्याच्यात मध्ये स्किन केअर रुटीन एक तुम्हाला आम्ही सजेस्ट करतो आणि ते तुम्ही फॉलो केलं की डेफिनेटली इन द लॉंग टर्म स्किन हेल्थ चांगली राहते. सो फक्त क्रीम्स आणि लोशन्स आणि इंजेक्शन्स वरतीच आपण डिपेंडेंट राहत नाही. सो इट्स अ होलिस्टिक अप्रोच.
0: बरोबर. मग सर आता जसं आपलं रुटीन आहे, म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो इकडे तिकडे व्हिडिओ किंवा डॉक्टरांचं सजेशन घेतो की असं आपलं स्किन केअर रुटीन असावं की सकाळी उठल्यानंतर फेस वॉश, मग क्लिन्झिंग मिल्क वगैरे वापरणं असेल, मग मॉइश्चरायझर वापरायचं, मग काय सनस्क्रीन वापरलं, हे सगळं जे रुटीन आहे ते सतत आपण वापरल्यामुळं मग काही आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतात?
1: नाही, तसं काही साईड इफेक्ट नाही. आता जे चांगल्या कंपनीचे मॉइश्चरायझर आहेत किंवा ब्रँडेड आहेत, आता बिग नेम्स आहेत, मी नाही घेत त्यांचे, पण ते वापरले तर डेफिनेटली बेनिफिट आहे. आम्ही काय त्याला डिस्करेज करत नाही. पण जर तुम्ही ते ट्रीटमेंटसाठी जर तुम्ही घ्यायला तर ते प्रॉपर क्वालिफाईड लोकांकडे तुम्ही घ्या असं आमचं सजेशन आहे. पण आता कोणीतरी सजेस्ट केलं, माझ्या फ्रेंडनी सजेस्ट केलंय किंवा कोणतरी इन्फ्लुएन्सर आहे त्याच्याकडे किंवा क्वॅकडे जाऊन असं केलं, तसं नका करू. की तुम्ही एक स्टँडर्ड मॉइश्चरायझर वापरता आणि जर तुम्ही सनस्क्रीन वापरत असाल तर तो स्किन केअरचा मेन कोर्स होतो आणि बाकीचे सगळे ऍडज्युवंट्स आहेत. तुम्ही रात्री सिरम वापरता की नाही किंवा आणि काहीतरी ग्लो येण्यासाठी काय, हे सगळे ऍडिशनल थिंग्स आहेत. पण मेन कोर्स ऑफ स्किन केअर इज मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. सो हे दोन तरी आम्ही रेकमेंड करतो सगळ्यांना.
0: म्हणजे ते तरी आपण वापरलेच पाहिजेत कंपल्सरी.
1: येस येस.
0: केसांच्या समस्या घेऊया सर. केसांच्या समस्या खूप वाढलेत आणि जसं आपण आता सुरुवातीपासून बोलतोय की जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा सोशल मीडियावरती जे ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे बघून याकडे लोक खूप बळी पडत आहेत, तर आपण आपल्या केसांचं आरोग्य नीट राखण्यासाठी काय ऍडवाइस करू?
1: ओके. सो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्किन, म्हणजे केसांचं क्लेन्झिंग. म्हणजे आठवड्यातून मिनिमम 2 तरी क्लेन्झिंग व्हायला पाहिजे. आता जर तुम्हाला जर ऑइल वापरायची जर सवय असेल तर वी रेकमेंड दॅट. जर तुम्हाला हेअरफॉलची जर समस्या असेल तर त्याच्यासाठी ते आम्ही डायग्नोस करून, म्हणजे भरपूरसे असतात की जे सेम दिसतात. आता वयाच्या मानाने जे केस जातात ते एक टाईप आहे, परत चाई असं म्हणतो ते एक टाईप आहे, किंवा तिथं स्किन मध्ये स्कारिंग झाल्यानंतर एक हेअरफॉल टाईप होतो. सो असं आयडेंटिफाय करून त्याचे स्पेसिफिक ट्रीटमेंट आम्ही देऊ शकतो. बट व्हॉट इज जनरल पॉप्युलेशन रेकमेंडेड आहे की मिनिमम आठवड्यातून 2 किंवा 3 हेड बाथ करणे गरजेचं आहे. एक तुम्ही क्लेन्झर एक चांगलं तुम्ही एक ब्रँड सिलेक्ट करून तेच नियमित वापरला तरी इट इज गोइंग टू बी ऑफ बेनिफिट.
0: याच्यासाठी सर खूप साऱ्या होम रेमेडीज आपण पाहतो आणि बरीच लोक ती फॉलोही करतात. मग त्याच्यामध्ये आता पूर्वीपासून चालणारे आपण आता जास्वंदीचं फूल घेतलं किंवा त्याच्या सोबत बनवलेलं काही हेअर ऑइल असेल असंही वापरलं जातं, तर हे कितपत योग्य आहे? किंवा मेथी दाणा असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी वापरून आपण एखादं तेल वगैरे बनवतो, कढीपत्ता वगैरे घालून, असं सगळ्या रेमेडीज पण करत असतात लोक, तर या संदर्भात काय सांगू?
1: म्हणजे आता ह्याच्यानी आता जे पेशंट जे वापरत आहेत त्याच्याने हेअर फॉल काय स्टॉप होत नाही. सो बट त्यांना म्हणजे सॅटिस्फॅक्शन असतं की मी जे काय डायट थ्रू किंवा जे माझ्याकडे ऑप्शन जे अवेलेबल आहेत मी सर्व युज करून झालेत. आता तुम्ही एक तरी पेशंट तुम्हाला माहित आहे का की जे हेअर फॉल ह्याच्याने स्टॉप झालंय का म्हणून? डेफिनेटली म्हणजे वी डोंट नो, म्हणजे इट इज नॉट गोइंग टू बी ऑफ एनी यूज. सो जे हेअर फॉल जे स्पेसिफिक पेशंट जे आहेत त्यांना रेमेडी ते वेगळीच आहे. हे म्हणजे आपण जे क्वालिटी ऑफ द हेअर जे मेंटेन करतो त्याच्यासाठी बेनिफिट आहे. ज्यांना बाकीचा हेअरचा काय प्रॉब्लेम नाही आहे हे ते वापरू शकतात. बट हेअरचा स्पेसिफिक इश्यू असेल तर त्याला डायग्नोस करून ट्रीटमेंटच द्यायला.
0: अच्छा बरोबर. म्हणजे एकंदरीत आपण जे सर्टिफाईड डॉक्टर आहेत किंवा एम डी वगैरे झालेले डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण आपल्या केसांचं आणि त्वचेचं आरोग्य हे नीट राखण्यासाठी मदत घेतली पाहिजे. यासोबत सर आता केसांच्या समस्या तर खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कॉस्मेटोलॉजीचा उपयोग करून हेअर ट्रान्सप्लांट असेल किंवा छोटे छोटे पॅचेस वरती हेअर बसवणं असंही काही काही ट्रीटमेंट केलं जातं, तर ते कितपत योग्य आहे?
1: सो आता हेअर ट्रान्सप्लांट जे म्हणतो तो सो तो एक स्पेशलाइज कोर्स आहे आणि पोस्ट डर्मेटॉलॉजी नंतरला तो ट्रेनिंग ही दिलं जातं आणि त्या ट्रेन डॉक्टर कडेच आपण ट्रीटमेंट ती घ्यावी. आता फॉर एक्झाम्पल मी स्वतः डर्मेटॉलॉजिस्ट आहे पण मी हेअर ट्रान्सप्लांट करत नाही. सगळे डर्मेटॉलॉजिस्ट हेअर ट्रान्सप्लांट करत नाही, थोडे स्पेशलाइज करतात. सो त्या डर्मेटॉलॉजिस्ट किंवा प्लास्टिक सर्जन कडेच तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटेशन करून घ्या. आता उदाहरणार्थ मी काहीतरी एक व्यंजन बनवतो, मी कधीतरी एकदा बनवतो, ते चांगलं होईल का की जे कोण रोज करतं ते चांगलं होईल?
0: नक्की त्या प्रकारे.
1: सो डेफिनेटली जे कोण एक्सपर्ट आहेत आणि जे ट्रेंड आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही केलं तर डेफिनेटली रिझल्ट आर गुड.
0: मग अशा लोकांना आपण काय सांगू की या सगळ्या ज्या म्हणजे एवढं सगळं जे न्यूज मध्ये आपण पाहतो किंवा सोशल मीडियावरती आपण पाहतो गल्लोगल्ली आता असे ट्रीटमेंट आपल्याला भेटतायत, तर अशा लोकांसाठी आपण काय सांगू की याला तुम्ही बळी पडू नका, काय काय होऊ शकतो?
1: पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्या डॉक्टरची क्रेडेन्शियल चेक करा की ते काहीतरी कोर्स करून आलेत का, ते जेन्युइन डर्मेटॉलॉजिस्ट आहेत याची खात्री करूनच तुम्ही ट्रीटमेंट घ्या. सो युनिव्हर्सिटी रेकॉग्नाइज प्रोग्राम असायला पाहिजे, एनएमसी रेकॉग्नाइज ते असायला पाहिजे. कारण की आता मी स्वतः आम्ही कॉलेजमध्ये मी काम करतो, आम्ही बघतो मेकिंग ऑफ अ डर्मेटॉलॉजिस्ट म्हणजे त्यांना किती एंट्रन्स एक्झाम, कठीण एंट्रन्स एक्झाम देऊन त्यांना मग सीट मिळते. मग सीट मिळाल्यानंतर त्याने 3 वर्षाचा कोर्स आहे, त्या कोर्समध्ये त्यांना नाना प्रकारचे पेशंट बघायला मिळतात, नाना एक्सपिरियन्सेस असतात, त्या एक्सपिरियन्स नंतरला तो डर्मेटॉलॉजिस्ट होतो. आता ही सोपी वाट म्हणजे काय की काहीतरी कोर्स करणे आणि त्याच्यासारखंच आपण प्रॅक्टिस करणे, जर इतकं सोपं असतं तर एनएमसीने मग एवढं रेग्युलेशन केलेच नसते. आता तुम्ही ऐकलं असाल की थोडे कोर्सेस कॅन्सल होतात एनएमसीचे रेग्युलेशन जर फॉलो नाही केले तर. सो डिरेकॉग्नाइज होऊ शकतात. सो रेकॉग्नाइज कोर्स थ्रू केलं तरच डेफिनेटली इट्स अ ट्रू डर्मेटॉलॉजिस्ट. सो यू हॅव टू बी केअरफुल की आपण क्रेडेन्शियल चेक करूनच खात्री करूनच ट्रीटमेंट घ्यायची.
0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकतोय आणि ज्यामध्ये डॉक्टर गजानन पिसे आपल्यासोबत आहेत. आजचा आपला विषय आहे त्वचा आणि केस यांच्या समस्येसाठी आपण क्वालिफाईड डॉक्टरकडेच का जावं, या विषयावरती आपण बोलत आहोत. आणि सर कार्यक्रमाच्या शेवटी आपण आपल्या लिस्नरना काय सांगू की का आपण क्वालिफाईड डॉक्टर निवडावा?
1: सो त्याचे कारण नंबर वन म्हणजे तुमचे हेल्थ तुमच्या हातात आहे. सो देर इज अ पॉसिबिलिटी की साईड इफेक्ट होऊ शकतात आणि ट्रेन डर्मेटॉलॉजिस्ट कडे गेलं तर तुम्हाला रिअलिस्टिक अप्रोच तुम्हाला एक सांगतो आता की पिगमेंटेशन जायला इतका वेळ लागेल, हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर रिझल्ट यायला इतका वेळ लागेल. हे जे इन्फॉर्मेशन आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि साईड इफेक्ट्स न तुम्ही हे करता जर तुम्हाला डेफिनेटली चांगला रिझल्ट पाहिजे तर तुम्ही क्वालिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट कडे जा.
0: आणि जसं तुम्ही म्हटलं की फक्त वरून आपण अप्लाय करून क्रीम वगैरे त्याचा उपयोग नाही, तर त्याच्यासोबत आपलं रुटीन कसं असावं?
1: सो आता एक्सरसाइज केल्याने सगळ्या ऑर्गन्स मध्ये ब्लड सप्लाय इन्क्रीज होतो. सो एक्सरसाइज इज द नंबर वन अँटी एजिंग एजंट माझ्या प्रकारे, जे की अंडर एस्टिमेट सगळे लोक करतात त्याला. सो एक्सरसाइज आणि होलिस्टिक डायट जे आपण म्हणतो हे फार गरजेचं आहे स्किनसाठी. सो लाईक एनी अदर स्किन इज द लार्जेस्ट ऑर्गन इन द बॉडी. सो त्याच्या आपण कसं हार्टची किंवा लंगची कशी काळजी घेतो तशी स्किनची पण काळजी घ्यायला पाहिजे. आणि एक रुटीन आपण सेट करून डेफिनेटली वी कॅन गो अ लॉंग रन इन कीपिंग आर स्किन हेल्दी.
0: थँक्यू सो मच सर. खूपच महत्वाचा विषय होता आजचा, कारण बरीच लोक या अफवांवरती विश्वास ठेवून बळी पडत आहेत आणि त्यांना कालांतरानं साईड इफेक्ट्स होत आहेत, हे परिणाम त्यांच्यावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. त्यामुळं अवेअरनेस या गोष्टीचं होणं खूप गरजेचं होतं की का आपण तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच का जावं, कारण बरेच स्पा सेंटर किंवा कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत, काही दिवसांचा कोर्स करून येतात आणि मग ते स्वतःला डॉक्टरांच्या सारखंच मानून ट्रीटमेंट देत असतात. त्यामुळं खूप लोकांचं नुकसान होत आहे, म्हणून त्यांच्यासाठी एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आजचा आपला हा प्रयत्न होता आणि तुम्ही यासाठी वेळ दिलात आम्हाला, त्याबद्दल थँक्यू सो मच सर. हा होता आजचा विशेष कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा, ज्यामध्ये आपण डॉक्टर गजानन फिसे यांना ऐकत होतो, जे बीम्स मेडिकल कॉलेजमध्ये डर्मोटॉलॉजी डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत आणि बेळगाव डर्मोटॉलॉजी सोसायटीमध्ये मेंबर सुद्धा. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुढे असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE घनसो. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसु. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत डॉक्टर ज्ञानेश मोरकर यांना, जे KLE जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिनचे प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत. त्यासोबत KLE डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. आजचा आपला विषय आहे हायपर टेन्शन. या विषयाबद्दल सर आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आज आपण हायपर टेन्शन बद्दल बोलतोय, म्हणजे सर्वसामान्य लोक यांना BP म्हणतात, उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं. तर BP किंवा हायपर टेन्शन म्हणजे नेमकं काय?
1: नाही, हायपर टेन्शन हा मेडिकल शब्द झाला, मी डॉक्टर लोक. BP हे नॉर्मल सर्वसाधारण सोसायटीमध्ये आपण वापरलं गेलो. कोणी आलं तर काही टेन्शन झालं तर मला BP जास्ती झालेलं आहे. BP जास्ती झाला ह्याचा अर्थ नाही की हायपर टेन्शन आहे. स्वतःच फिलिंग असते की मला BP वाढला, म्हणजे BP वाढला.
0: अच्छा.
1: जोपर्यंत तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुम्ही BP तपासत नाही, आम्ही जी BP अपॅरेटस बांधून जी तपास करतो त्याच्यानंतर आम्ही डायग्नोस केलं जाते की त्यांना BP आहे का नाही.
0: बरं.
1: ते पण तुम्ही पहिल्यांदा काहीतरी स्ट्रेस ना आला, चहा कॉफी घेऊन आला, चालत आला, दमून पहिल्यांदा BP रेकॉर्डिंग करतो, BP जरा हायर लेवल दाखवू शकतो. असा अर्थ नाही की तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला BP आलेला आहे किंवा हायपर टेन्शन आहे. हायपर टेन्शन डायग्नोस करायला एक मेथडॉलॉजी असते. ते ऍटलिस्ट तुम्ही आल्यानंतर जरा रिलॅक्स करून 10 मिनिटांनी तर आम्ही ब्लड प्रेशर चेक करतो. एकदा जर हायर रिडिंग दाखवलं तर आणि तुम्हाला वेट करायला होतो 1 आवर, तर ऍटलिस्ट 2 to 3 रिडिंग आम्ही BP चेक करतो. मग आम्ही डायग्नोस करतो की तुम्हाला BP आहे का नाही. कारण कसं आहे, अराउंड 20 to 30% किंवा जास्ती प्रमाणात ओव्हर डायग्नोस केलेले असते. अरे तुम्हाला BP 140-90 आहे, चला आपण गोळ्या चालू करूया. 30 to 40% हायर लेवल पर्यंत पण जाऊ शकते की ते ओव्हर डायग्नोस असतं. म्हणून आता आम्ही काय करतो, नुसतं 3 रिडिंग ते BP अपेरेशन आम्ही करून कन्फर्म करत नाही, पण आता अँब्युलेटरी ब्लड प्रेशर म्हणून नवीन निघालेले मशीन, ते आम्ही मशीन लावतो आणि 24 तासात त्यांची BP रेकॉर्डिंग केलेली असते. सकाळी किती, दुपारी किती, रात्री किती, आणि त्याच्यानंतर आम्ही कन्फर्म करतो की त्यांना ब्लड प्रेशर आहे का नाही. का कन्फर्म करून गोळ्या दिलेले कधीही उत्तम असतं, आणि मग डायग्नोस होतो ब्लड प्रेशर आहे का नाही.
0: मग ही तर मेथड सांगितलं तुम्ही. आता बरेच लोक, म्हणजे जवळपास सगळ्यांच्याच घरी BP मशीन असतं आणि ते वरचेवर म्हणजे मेजर केलं जातं. ते तर नेमकं आपण BP कितीदा चेक करावं किंवा केव्हा चेक करावं, किंवा असं काही एज लिमिट आहे का की त्या वयानुसार नंतर आपण रेग्युलरली चेकअप केलं पाहिजे?
1: नाही, डेफिनेटली आजकाल आता डिजिटल BP अपॅरेटस अवेलेबल आहे. पण कसं असतं, ते डिजिटल BP अपॅरेटस वापरायला पण एक व्यवस्थित गाईडलाईन्स आहेत त्याला तुम्ही.
0: अच्छा.
1: कारण कसं, नॉर्मल तुम्ही बसून कसं पण किंवा उभारून किंवा झोपून BP चेक केला तर फ्लक्च्युएशन व्हेरिएशन दाखवू शकते. ते अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग होम मॉनिटरिंग सिस्टम पण ब्लड प्रेशर आलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित टेक्निक्स त्याला सांगून दिले जाते की तुम्ही या पद्धतीने असं ब्लड प्रेशर मेजरमेंट करा, एक डायरी मेंटेन करा आणि ही डायरी घेऊन तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा. त्या रिडिंगवर आम्ही डिसाईड करू की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का नाही.
0: बरोबर.
1: दुसरा प्रश्न असा आहे की कुठलं वयगटन आपण ब्लड प्रेशर चेक करायचं. नॉर्मली 40-50 नंतर ब्लड प्रेशर कॉमन आहे, पण एक 10-20% ऑफ द पीपल असे आहेत की 20व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी सुद्धा ब्लड प्रेशर होऊ शकतो. त्याला दुसरी कारण असते, त्याला म्हणतो मी सेकंडरी हायपरटेन्शन. थायरॉइड, किडनीवरती ॲड्रिनल ग्लँड असते, त्यांना असू शकतं. असे काही कारण आहेत की त्यांना ब्लड प्रेशर अर्ली एज मध्ये सुद्धा येऊ शकतं
0: त्यांना. मग हे ब्लड प्रेशर येण्याची कारण काय आहेत सर?
1: कसं आहे, ते 99% ऑफ लोकांना ब्लड प्रेशर हे स्ट्रेस नाही येत, इडिओपॅथिक म्हणजे कारण काही नाही, इडिओपॅथिक वया अनुसार. बट रिस्क फॅक्टर्स यांना काय येत आजकाल म्हणल्यानंतर, स्ट्रेस ऑफिसमध्ये असू दे, घरचं असू दे, शाळेतली मुलं असू दे, स्ट्रेस इज इम्पॉर्टंट फॅक्टर. दुसरं म्हणजे सेडेटरी लाईफ टाईम, म्हणजे एका ठिकाणी बसून काम करणं. अगोदर लहानपणी मुलं खेळत होते, आता सगळे मोबाईल गेम्स, त्यांनी सेडेटरी लाईफ एक उदाहरण द्यायचं झालं. दुसरं खाण्यापिण्याचे पदार्थ बदलले आहेत आपले. अगोदर आपण घरचं जेवण जेवत होतो, आता सगळं बाहेर कसं सगळं जंक फूड्स, फ्राईड फूड्स, ॲडिटिव्ह झालेले असते. ते तिसरं कारण आहे. हाय कोलेस्ट्रॉल हे महत्वाचे कारण आहे त्यांना. ते सोडून काही गोळ्या घेतात, सम ड्रग्स पण बाहेर काही रोगासाठी आपल्याला औषधं दिली जातात. त्याच्या तरी मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगितलं सेकंडरी हायपरटेन्शन. काही आत विकार असला, किडनीवरती प्रॉब्लेम, ॲड्रिनल ग्लँड प्रॉब्लेम असू दे, थायरॉइड प्रॉब्लेम असू दे, कॉन्स डिसीज म्हणतो, बरेच वेगळे कारण सुद्धा आहेत की त्यांना पण ब्लड प्रेशर येऊ शकतं. पण 99% स्ट्रेसनं जास्त करून ब्लड प्रेशर येऊचे चान्सेस असतात.
0: अच्छा. मग याच्यामध्ये जेनेटिक्सचाही काही भाग असतो का?
1: जेनेटिक्स डेफिनेटली थोडा रोल प्ले करतो, पण एवढं असं नाही की सगळ्याची जेनेटिक प्रॉब्लेम असते तर सगळी त्यांची मुलं, समजा आई वडिलांची ब्लड प्रेशर आहे की त्यांना होऊ शकतं. तरी सेकंडरी हायपरटेन्शन आहे, त्यांच्या जीन मॉडिफिकेशन होऊ शकते, पण सर्वसाधारण सगळ्याच होऊ शकत नाही.
0: अच्छा. म्हणजे प्रमाण कमी जास्त
1: आहे, प्रमाण कमी जास्त आहे.
0: कारण बऱ्याच लोकांच्या डोक्यात ते बसलेलंच असतं की हा आता वडिलांना असला तर आपल्याला येणार असतो, किंवा वडिलांना शुगर असली तर ती आपल्याला येणारच, आईला असेल तर येणारच. तर असं काही नाही होऊ शकत,
1: असं काही नाही. आई वडील नॉर्मल असले तर सुद्धा तुम्ही बघत असणार आहे की मुलासनी ब्लड प्रेशर होऊ शकतं, काही लोकांना हायपरटेन्शन. तसंच आई वडिलांनी असले तर सुद्धा चान्सेस वाढू शकते याचे, पण येतच असं सांगायचं नाही.
0: अच्छा, मग जर ब्लड प्रेशर आपल्याला एकदा आलं तर कायमच आपल्याला औषधांसोबत राहायला लागतं की काही आपण कमी जास्त करू शकतो काय?
1: नाही, आता आपण त्या ब्लड प्रेशरच्या आपण स्टेजेस क्लासिफाय करतो, आपण माइल्ड, नॉर्मल, ग्रेड वन, ग्रेड टू, कुठल्या प्रकारचं हायपरटेन्शन आहे ते क्लासिफाय करायला लागतं. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर दुसरे जी कॉम्प्लिकेशन जे डेव्हलपमेंट आले ते बघायला लागतात, आणि त्याच्या अनुसार आपण ट्रीटमेंट दिली जातो. फॉर एक्झाम्पल, आता पहिल्यांदा ब्लड प्रेशर डायग्नोस करायला वरचे बीपी 140 खालचे 90 आलेले बॉर्डर लाईन आहे, तिथे आम्ही इमिडिएटली आम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करत नाही. त्यांचं खाण्यापिण्याची पद्धत बघतो, लोणचं, मीठ, हे सगळं, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, ओके, हे मॉडिफाय करायला लावतो. थोडं योगा करायला लागतो. योगा केल्यानं सिस्टोलिक ब्लड प्रेशर, म्हणजे वरचं जे ब्लड प्रेशर असेल ते 10% कमी होतं, आणि खालचं जे डायस्टोलिक असतं 5 mmHg कमी होऊ शकतं. मग नंतर आम्ही त्यांना सांगतो जर लागलं तर आपण ट्रीटमेंट चालू करूया. पण 140-90 जर ब्लड प्रेशर आले पण त्या पेशंटला डायबिटीज आहे किंवा अगोदर पॅरलाइज झालेला आहे किंवा हार्ट अटॅक आलेला आहे, तरीही बीपी अपर लिमिट ऑफ नॉर्मल असले तरी सुद्धा आम्ही त्यांना ट्रीटमेंट चालू करतो, कारण त्यांचे कॉम्प्लिकेशन सुरू झालेले असते.
0: अच्छा, बरेच लोक म्हणजे डॉक्टर पर्यंत जास्त त्रास जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत जातच नाहीत, मग त्यांना आधीच म्हणजे कधीतरी बीपी वगैरे चालू झालेलं असतं, ते चेकअप वगैरे केलेलं नसतं. मग असे जे लोक असतात त्यांना हाय रिस्क अशी काय होऊ शकते का की ते म्हणजे बीपी सोबत आहेतच आता पण मेडिसिन घेत नाहीयेत?
1: हा, आता एक उदाहरण द्याच, म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे म्हणून सांगितलं, किती तर जण येतात, सर मला थोडं एक वर्षापूर्वी ब्लड प्रेशर होतं, थोडं बॉर्डर लाईन होतं आणि आम्ही औषध घेतले नाहीत, मला काही त्रास नाही. त्यावेळेला 140-90 होतं, आता बघतो तर आम्ही 290-95 असं रेंजमध्ये येऊ शकतं. पण काही जण कसं होते की एकदम ब्लड प्रेशर वाढल्यामुळे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात त्यांचे, डायरेक्टली आपण कॉम्प्लिकेशन, काही वेळेला हार्ट फेल्युअरमध्ये पेशंट येऊ शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतं, पॅरालायसिस होऊ शकतं, असं मी प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं की अगोदर हायपरटेन्शन डायग्नोस केले असते, काही कारणामध्ये त्यांनी टॅबलेट घेत नाही. त्यामुळे रेग्युलर बीपी चेकअप करणे हे इम्पॉर्टंट क्लू असणार आहे त्यांना कॉम्प्लिकेशन पासून वाचवण्यासाठी.
0: अच्छा, मग याची काय लक्षणं असतात सर?
1: आता एक उदाहरण द्यायचं, म्हणजे आपण मर्सिडीज बेंझ गाडी घेतलेली, ठीक आहे, शॉकअप सर चांगला आहे, सगळं चांगलेलं आहे, 200 speed ने गेल्यावर काही होत नाही त्याला, ठीक आहे, 100 speed ने गेल्यावर काही होत नाही. पण तेच आपण गाडी एकदा 100 speed ने मारतो, एकदा 150 मारतो ब्रेक मारतो, एकदा 200 झालं ब्रेक मारतो. तुम्ही मर्सिडीज गाडीने जावा किंवा मारुतीने गाड्या, एकदम हाय स्पीड, लो स्पीड ब्रेक मारणं कसं धसका बसते आपल्याला जाणवतं, अरे धक्का बसल्याचा. तसं तुम्ही ब्लड प्रेशर जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतला नाही तर व्हेरिएशन होऊ शकतं आणि ते खूप डेंजर असतं. तुम्ही 200 speed ने गाडी, तुम्हाला माहिती स्पीड चालली 200, पण कम्फर्टेबल आहे, कंट्रोल आहे, काय होत नाही, 100 speed ने काही प्रॉब्लेम वाटत नाही. पण तुम्ही जर 100 speed, 50 speed, 200 speed मारलं तर गसकं बसते, तसं हाय ब्लड प्रेशर ना व्हेरिएशन होते, वर खाली वर खाली वर खाली, त्यानं तुमच्या मेंदूवर इफेक्ट पडू शकतो, डोळ्यावर इफेक्ट पडू शकतो, किडनीवर इफेक्ट पडू शकतो, हार्ट, हे डेंजर, देयर इज कॉल्ड फ्लक्च्युएशन ब्लड प्रेशर, फार डेंजरस असते कम्पेअर टू हाय ब्लड प्रेशर किंवा मेंटेन ब्लड प्रेशर.
0: म्हणजे कुणी अजूनपर्यंत चेकच नाही केलं तर त्यांना अशी काय लक्षणं जाणवू शकतात की ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपण आता डॉक्टरकडे गेलं पाहिजे?
1: हा, जास्त करून अनइझीनेस, थोडं हेडेक, थोडं उठल्या उठल्या सकाळी जरा असं पाठीमागच्या बाजूला हेडेक, हे कॉमन लक्षणं असतात.
0: बरं,
1: किंवा आता जास्त करून कसं होतं, आता माणसांनी अवेअरनेस जास्ती आलेला आहे माहित, अरे आता माणसं कोविड नंतर तरी आता अरे आपलं लाईफ इज इम्पॉर्टंट, एकदा जाऊन आपण बीपी शुगर चेक करून ये. 90% ऑफ द पीपल कसं आहे, रुटीन चेकअप मध्ये ब्लड प्रेशर डिटेक्ट केले जाते, त्यामुळे लक्षणं असं कॉम्प्लिकेशन ऑफ हायपरटेन्शन किंवा हायपरटेन्शनचे सिम्प्टम्स येणं फार क्वचित.
0: पण बऱ्याचदा आपण ऐकतो ना सर की हा एखादी व्यक्ती जर अचानक चिडत असेल किंवा लवकर राग येत असेल तर मग हा कशाला बीपी वाढवून घेतोस असं आपण कॉमनली म्हणतो, तर तसं काही होतं का, म्हणजे तशी काही लक्षणं असतात का?
1: नाही, चिडल्यानंतर डेफिनेटली बीपी वाढणार, कारण आपल्या हार्मोन मध्ये सिम्पथेटिक ऍक्टिव्हिटी म्हणतो, तर ब्रेन मधून जी हार्टला एक नस जाते ती स्टिम्युलेट झाल्यानंतर आमचं हार्ट अटॅक वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं. नुसतं चिडणे असं नाही, तुम्ही कॉफी घेतला, स्मोकिंग केला, फास्ट वॉकिंग करून आला, सबकॉन्शियसला स्ट्रेस असेल, तेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर केलं तरी सो फरक असतो. एवढंच नाही, तुम्ही सकाळची बीपी वेगळी असते, थोडी संध्याकाळची बीपी वेगळी असते, तो डे टू डे व्हेरिएशन पण होऊ शकते. आणि हे जे मी कारण रिझन सांगितले आता, ह्याने सुद्धा ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन होऊ सकतं. आणि ह्याचा अर्थ नाही तुमचा प्रश्न मॅडम की तुम्ही म्हणलाय की चिडलं तर बीपी झाली त्यांना. येस बीपी वाढतो पण थोड्या वेळाने ते नॉर्मल होतं. किंवा असं लक्षात नाही की बाबा जे माणूस चिडतो त्याचं बीपी हाय आहे असं सुद्धा नाही आहे. आपण म्हणतो वाढलेलं असते पण डायग्नोस करायला ज्यावेळेला मी सुरुवातीला म्हणलंय की आपण कंटिन्युअस रीडिंग करून मग डायग्नोस केलं जातं.
0: बरोबर. म्हणजे बीपी आणि शुगरच्या आजारांमध्ये युजली आपण लोकांना म्हणत असतो की हा तुमची चिडचिड जास्त होत असेल तर हा शुगर वाढली वाटते यांची असं बोललं जातं नॉर्मली, किंवा बीपी वाढली असंही म्हटलं जातं. तर त्याचा फारसा असा काही संबंध नाही आहे.
1: नाही, त्यावेळेला ट्रान्झिन्स वाढू शकते बीपी. असं नाही की बीपी वाढले म्हणजे तुमचे डोळे फिरतात जी वाकडे होते असं आपण कल्पना केलेली गोष्टी असते.
0: अच्छा अच्छा.
1: नॉर्मल सायलेंट माणूस पण बीपी वाढू शकतो.
0: मग हे ब्लड प्रेशर आपलं वाढल्यामुळे सर आणखीन काय काय आपल्याला होऊ शकतं, म्हणजे जास्तीचा त्रास?
1: हा, आता जसं मी एक उदाहरण दिलं मर्सिडीज बेंझ गाडीचा, ब्लड प्रेशर जर तुम्ही जर कंट्रोलमध्ये नाही ठेवले, ठीक आहे, त्याचा परिणाम हार्टवर इफेक्ट होऊ शकतं. हार्टचे जे ठोके वाढू शकते, लॉंग थोडे वर्ष गेले 5 ते 10 वर्ष हार्ट जरा वीक होऊ शकतो. हाय ब्लड प्रेशरनं ब्रेनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं, पॅरालायसिस होऊ शकतो, रक्ताची वाहिनी फुटू शकते. हाय ब्लड प्रेशरनं कोमामध्ये पण येऊ शकतो, किडनीवर इफेक्ट होऊ शकतो. तर ब्लड प्रेशर कसं आहे, इनडायरेक्टली ब्लड प्रेशर आलं की शुगर येऊ शकतो, शुगर आलं की बीपी येऊ शकतो. हे कॉम्प्लिकेशन एकमेकाला लिंक असते.
0: मग याला आपण एकदा चालू झालं की कायमच औषधांसोबत राहावं लागतं?
1: ते सांगितलं ना मॅडम, सुरुवातीला आपण कुठल्या सरकमस्टन्स, एज किती आहे, प्रायमरी हायपरटेन्शन आहे का सेकंडरी हायपरटेन्शन आहे, रिस्क फॅक्टर्स काय आहे, किती स्टेज मध्ये आहे, जसं बॉर्डर लाईन आहे, स्टेज 1 स्टेज 2 कॉम्प्लिकेशन मध्ये आलेले आहेत, ते सगळं असेस करून गोळ्या घ्यायला लागतात. बीपी म्हटलं तर एकच बीपी जण असतो जी ट्रान्झियंट फॉर टाइम बिंग वाढलेला आहे, तिने रिव्हर्स पण होऊ शकते. मी सांगितलं ना वरची बीपी सिस्टोलिक 10% कमी होऊ शकते योगानं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्यानंतर, खाण्यात बदल केल्यानंतर, वॉकिंग बदल केल्यानंतर, स्ट्रेस कमी केल्यानंतर. तसंच डायस्टोलिक 5 mmHg कमी होऊ शकते.
0: अच्छा, मग हे बीपी आपल्याला होऊच नाही, ब्लड प्रेशर आपल्याला येऊच नाही म्हणून आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो?
1: जसं आपण सुरुवात केली की ब्लड प्रेशर काय येतं आपल्याला, इटियोलॉजी म्हणतो आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं आजकाल की स्ट्रेस हॅबिट्स, स्मोकिंग, ड्रिंक्स असू दे, किंवा खाण्याचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आता तुम्ही बघा रेडीमेड काय असेल ते बाहेर जाऊन खाते, एक्सरसाइज नाही आहे. तर ह्या जर हॅबिट्स जर आपण कल्ट म्हणजे चेंज केले आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, हेल्दी खाणं इन द सेन्स कोलेस्ट्रॉल फ्री डाएट, दररोज वॉकिंग, योगा, प्राणायाम, हे ना ब्लड प्रेशर बरेच कमी होऊ शकतो. वेट लॉस इज इम्पॉर्टंट फॅक्टर.
0: मला वाटते बऱ्याच आजारांमध्ये वाढलेलं वजन हे खूप कारणीभूत ठरतं, ज्याच्यामुळे आपल्याला बरेच आजारपण येऊ शकतात. तर हे वजन नियंत्रणात ठेवणं सर खूप कठीण काम झालेलं आहे असं वाटतं बऱ्याच जणांना. तर त्या संदर्भात आपण म्हणजे काय खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणा किंवा अशा काही टिप्स देऊ शकतो का?
1: डेफिनेटली कठीण काम नाही, आपण मेंटली कठीण करून घेतलेलं आहे.
0: अच्छा.
1: आपल्या हॅबिट्स तसे डेव्हलप झालेले. आपण अगोदर तुम्ही बघितलं खेडेगावला जावा तुम्ही, किंवा अगोदरची माणसं बघा, घरचं जेवण जेवायचे, तूप खायचे, लोणी खायचे. आजकाल काय काय साधी भाजी आमटी भाकरी केलं कोण खात नाही. चविष्ट जेवण पाहिजे, बिर्याणी पाहिजे, सगळे डीप फ्राईड आयटम असतात. आणि एस्पेशली घरचे फ्राईड आयटम चालतात, बाहेर तुम्ही फ्राईड आयटम तुम्ही जेवला तर रिफाईंड ऑइल नसते, फिरून फिरून ते तेला तळले जातात. एका तेलात म्हणजे भजी तळलं, तेच वडा केलं, पुरी केले, त्यांना कोलेस्ट्रॉल जास्ती असतं, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्ती होते. आणि ते इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की वेट वाढायला. दुसरं आपण एका ठिकाणी बसून असतो, सेडेटरी लाईफस्टाईल.
0: बरोबर.
1: अगोदर गाड्या तुम्ही बाईक होते ते किक स्टार्ट असायचे, त्या वेळी किक मारलं तर जरा वेट एक्सरसाइज व्हायचं. आता नुसतं बटन स्टार्ट पाहिजे, आता तर नुसतं AI टूल असल्यानंतर नुसतं ऑर्डर्सवर देते, बोट पण चालू होत नाही. तो जेवढा आपण ऍडव्हान्स मध्ये जातो हे सगळं रिस्पेक्ट वाढत जाणार.
0: बर, शेवटी म्हणजे आपल्या लिस्नरना आपण काय सांगू की आपली जी बदललेली जीवनशैली आहे ती थोडी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आता आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत?
1: नाही, बरेच लोक स्ट्रेस आहेत, स्ट्रेस आहेत म्हणतात. पण ज्या वेळेला पण स्ट्रेस आहे म्हणतो, आपण शांतपणे एक दिवस बसून अनालाइज करायला लागणार की स्ट्रेस का आहे, मॉडिफायबल आहे का नॉन मॉडिफायबल आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दररोज आपल्याला कामात तिथे जायचं आहे, हे आहे, हे फेस करायला लागणार आमचं. तुम्ही मेंटली ऍडजस्टमेंट व्हा त्याला, त्यांना बरेच तुमचं मी म्हणते हा बाबा असं गेल्या असं स्ट्रेस असणार आहे तर तुमचं बरेच टेन्शन कमी होतं. दॅट इज फर्स्ट थिंग. टाइम सिरीज जेवण जेवणे, एक्स्ट्रा सॉल्ट मीठ न खाणे, वेट रिडक्शन, अवॉइड फॅटी फूड्स, हे इम्पॉर्टंट राहणार. आणि महत्वाचं म्हणजे आजकाल कुणालाही बीपी येऊ शकतं, 20 वर्षाच्या मुलाला येऊ शकतं, 50 वर्षाच्या बाईला येऊ शकतं, 70 वर्षाच्या माणसाला येऊ शकतं. त्यामुळे रेग्युलरली इयरली वन्स पिरियडिक चेकअप जनरल चेकअप करणे हे गरजेचं आहे आजकाल.
0: अच्छा, आणखीन एक प्रश्न विचारायचा राहून गेला सर, की काही लोकांना अशी सवय असते की बीपीची गोळी ही कायम आपण म्हणजे रोज घेतली पाहिजे, त्याचं जे टायमिंग फिक्स आहे त्या टायमिंगला. पण बरेच लोक असे करतात की एखाद्या वेळेस घेतात, मग एखाद्या वेळेस मिस होते, मग कधी तर लक्षात येतं, मग त्यावेळी घेतली जाते, किंवा एक दोन दिवस घेतही नाही काही कारणास्तव. मग अशा वेळी आपल्या तब्येतीवर काय दुष्परिणाम होऊ शकतो?
1: नाही, एखाद्या दिवस तुमची बीपीची गोळी मिस केली तर काही फरक पडत नाही.
0: बर,
1: कारण कसं असते, ते गोळी 24 तास लॉंग ऍक्टिंग ड्रग्स असतात. एक दोन दिवस समजा ट्रॅव्हल केलं किंवा आजारी पडलो, संडास उलटी झाली, काही कारणामुळे घेता आले नाही, ते काही प्रॉब्लेम नाही. पण काही जण असे आहेत की आठवड्यात मी एकदाच घेतली गोळी, मला बरं वाटलं, पुढच्या आठवडी घेतली, 15 दिवसात नाही घेतली, मला काही प्रॉब्लेम नाही. हा लोकांनी प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला आणि उदाहरण सांगितलं, मर्सिडीज बेंझची गाडी. ब्लड प्रेशर जास्ती झाल्यानंतर फ्लक्च्युएशन जर झालं तर ऑर्गन्सवर परिणाम दुष्परिणाम होऊ शकतो
0: आणि
1: मग कॉम्प्लिकेशन मध्ये येऊ शकतं. चुकून एखाद्या दिवस विसरली गोळी तर काही प्रॉब्लेम नाही, एक दोन दिवस विसरली काही प्रॉब्लेम नाही. पण एकदा घेतली, अर्धी घेतली, परवा दिवशी घेतली, आज नाही घेतली, हे डेंजरस आहे.
0: अच्छा, बरोबर. कारण असे बरेच लोक सांगत असतात की आपल्याला विसरली जाते किंवा एक दोन दिवस घेतो नंतर मग गॅप होतो परत घ्यायला चालू करतो, तर अशा लोकांना थोडस रिस्की होऊ शकतं. हायपरटेन्शन बद्दल आज आपण बोलतोय सर, आणि खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. अर्थात बीपी आणि शुगर हे जरी आपल्याला ऐकण्यात जेवढं इझी वाटतंय आणि जेवढं कॉमन लोक घेतात तेवढं इझी पण नाही आहे, कारण त्याच्यामध्ये हाय रिस्क पण खूप आहे जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही, डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर. आणि या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच सर.
1: थँक्यू मॅडम, धन्यवाद.
0: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण हायपरटेन्शन बद्दल ऐकत होतो. आणि आपल्यासोबत होते डॉक्टर ज्ञानेश मोरकर, जे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत जनरल मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये, तसेच केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन सुद्धा. कसा होता आजचा एपिसोड मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणुध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद.

0: नमस्कार, मी डॉक्टर हेमलता शेटे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ रोग निदान, काहे श्री BMK कनकनवाडी आयुर्वेद महाविद्यालय आणि KLE आयुर्वेद हॉस्पिटल इथे काम करत आहे. आजचा विषय स्किन केअर इन आयुर्वेदा. त्वचा ही माणसाच्या शरीराचं एक महत्वपूर्ण अवयव आहे आणि शरीर रचनेत पंचेंद्रिय पैकी एक आहे. त्वचा प्रत्येक माणसाच्या आत्मविश्वासावर प्रभाव सोडण्यात सक्षम असते. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर व आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये सुंदर, तेजस्वी आणि ओजस्वी त्वचा प्रत्येकाला आवडते. परंतु आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात व्यक्तीला स्वतःचं सौंदर्य टिकवण्यासाठी त्वचेची निगा राखणे अत्यंत आवश्यक होऊन बसलेलं आहे. याची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपल्याला आपल्या प्रकारे प्रयत्न करत आहे. विशेषतः महिला आकर्षक एवं सुंदर दिसण्यासाठी आपल्या त्वचेच्या आरोग्यावर विशेष ध्यान देताना दिसतात. आजकालच्या जीवनात धावपळीचा आणि प्रदूषित वातावरणाचा परिणाम सर्वप्रथम शरीराच्या सर्वात महत्वपूर्ण अशा त्वचेवर विपरीत होताना दिसून येतो. विशेषतः तो चेहऱ्यांवर होताना दिसून येतो. बाहेरील वातावरण, ऊन, धूळ, गर्मी इत्यादीचा दुष्परिणाम सर्वप्रथम चेहऱ्यांवरील त्वचेवर दिसून येतो. त्यात आजकालच्या जीवनशैली आणि तणाव याचाही दुष्परिणाम त्वचेवर होताना दिसतो. चला तर मग आज आपण आपल्या त्वचेची निगा कशी राखावी आणि त्यासाठी आयुर्वेद कशा पद्धतीने आपली मदत करतो यावर बोलूया. आयुर्वेदाचा मूळ उद्देश हा मानवी जीवन संपूर्णपणे निरोगी आणि स्वास्थ्य ठेवणे हा आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्रात जीवन नैसर्गिक पद्धतीने जगण्यावर भर दिले जाते. आयुष्य आणि आरोग्य हे आयुर्वेदाचे प्रमुख दोन उद्दिष्ट आहे. आज भारतीय जनमानसामध्ये आणि विदेशी जनमानसामध्ये नैसर्गिक जीवन जगण्याकडे ओढ दिसतं. पाश्चात्य जीवनशैलीपेक्षा भारतीय जीवनशैली स्वीकारून नैसर्गिक रूप स्वरूपात निर्माण झालेले वस्तू वापरण्याकडे भारतीयांचं कळ वाढत असताना दिसतोय. आयुर्वेदमध्ये स्किन केअर साठी नैसर्गिक औषधींचा उपयोग केला जातो. त्यात कुठलाही रासायनिक पदार्थ वापरण्यात येत नाही, त्यामुळे त्याची कुठलीही किंवा कमी साइड इफेक्ट दिसून येतात. त्यात अत्यंत सुरक्षित एवं परिणामकारक असे उपाय केले जातात. आयुर्वेद अनुसार मानवी प्रकृती आणि स्वास्थ्य या तीन दोषांवर अवलंबून असतात. त्वचेवर सुद्धा या तीन दोषांचा प्रमुख प्रमाणे प्रभाव दिसून येतो. ते दोष आहेत वात, पित्त आणि कफ. ज्या माणसामध्ये वात दोष प्रभावी असतो त्याची त्वचा अत्यंत कोरडी, रफ असते. अशा त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत असतात आणि वात दोष म्हणून त्वचेचे मॉइश्चर लेवल सुद्धा स्थिर नसते. तसेच पित्त दोष प्रभावी असलेल्या माणसाची त्वचा ही अत्यंत तेलकट आणि संवेदनशील असते. असा त्वचेवर मोठ्या प्रमाणावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. कफ दोष असलेले माणसाची त्वचा ही स्निग्ध आणि निस्तेज असते, म्हणजे डल असते. अशा प्रकारचे त्वचाची निगा आणि आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी पद्धती अवलंबावी लागते. वेगवेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या दोषानुसार त्वचेची निगा कशा पद्धतीने राखावी जावी याबद्दल मी आता तुम्हाला सांगते. नंबर एक, जर तुमची त्वचा अत्यंत कोरडी आणि रफ असेल व सुरकुत्या पडल्या असतील तर तुम्ही मॉइश्चरायझर रेग्युलरली वापरायला पाहिजे. तसे मार्केटमध्ये खूप मॉइश्चरायझर अवेलेबल आहे, पण घरगुती जर तुम्हाला मॉइश्चरायझर म्हणून काही वापरायची इच्छा असेल तर सगळ्यात चांगलं मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही लोणी, साई, एलोवेरा हे वापरू शकता. मॉइश्चरायझर व्यतिरिक्त अशा स्किनच्या व्यक्तींनी अभ्यंग, त्याला आपण मसाज म्हणतो, फेशियल मसाज केल्याला कधीही प्रभावी ठरेल. तर फेशियल मसाज किंवा अभ्यंगासाठी तुम्ही तिल तेल, बदाम तेल, कुमकुम आदी तेल इत्यादी वापरू शकता. जर आपली त्वचा ही तेलकट आणि संवेदनशील असेल तर अशा त्वचेवर सूर्यकिरणांचा अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. त्यासाठी हा अशा त्वचेचे व्यक्तीनं त्वचेची निगा राखण्यासाठी सनस्क्रीनचा सतत वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच गुलाब तेल, खोबरेल तेल पासून तुम्ही अभ्यंग करू शकताय. अशी त्वचा असलेल्या त्वचेची स्वस्थता राखली पाहिजे त्यासाठी साबण योजी रोज वॉटर किंवा मध कद किंवा अलोवेरा मध्ये चंदन किंवा नीम पावडर मिसळून चेहरा धुता येतो. ज्यांची त्वचा स्निग्ध आणि निस्तेज असती अशा व्यक्तींनी रेग्युलरली एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमितपणे फेस पॅक वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्ण्य द्रव्य न बनवलेलं फेस पॅक वापरले जावा. जर अभ्यंग करायचे असेल तर अशा व्यक्तीनं ग्रेप सीड किंवा जोजोबा ऑइलचा वापर करावा. अभ्यंगापेक्षा ह्या अशा व्यक्तीत फेस पॅक्स जास्त इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. तर मित्रांनो, ही सर्व माहिती मी वरवर आपल्याला दिलेली आहे. व्यवस्थित प्रत्येक व्यक्तीला पर्सनलाइज स्किन केअर घ्यावी लागते. ज्यांना अशी विशिष्ट माहिती हवी आहे त्यांनी कृपया करून केली आयुर्वेद हॉस्पिटल किंवा केली काहे श्री बी एम कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि स्किन केअर बद्दल संपूर्ण माहिती घ्यावी. शेवटी ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल किंवा टाइम नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थित बॅलन्स डाईट घेणे आणि नियमित 3 ते 4 चमचे जेवणात तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरा, दररोज 7 ते 8 तास शांतपणे रात्रीची झोप घेणे. चौथा, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे. ह्याच्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम ह्यांचा उपयोग करू शकताय. पाचवा, आयुर्वेदातील रसायन औषधी जसं खदीर, गुडुची, महातिक्त, आमलकी रसायन ह्याचा तुम्ही सेवन नित्यप्राशन करू शकताय. शेवटी, ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थितपणे बॅलन्स डाईट घेणे, नियमित 3 ते 4 तूप चमचे तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरं, दररोज 7 ते 8 तास शांतपणे झोप घेणे. चौथं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे, ह्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम इत्यादी करू शकताय. पाचवं, आयुर्वेदिक रसायन चं नित्य प्राशन करणे. ह्याच्यात तुम्ही खदीर, गुडचादी, महातिक्तक किंवा आमलकी रसायनचा प्रयोग करू शकताय. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्किन त्वचेच्या विषयी काही माहिती किंवा ट्रीटमेंट किंवा तुम्हाला कस्टमाइज स्किन केअर ची आवश्यकता असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटल केली आयुर्वेद हॉस्पिटल ला भेट देऊ शकताय. थँक्यू.
1: वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूपे आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
2: Up at least 9 people killed after a vehicle collides with a truck on Firozpur Fazilka Road this morning. IMD issues red alert for very heavy rainfall over Keralam and Mahi till tomorrow. And in cricket, Shreyas Iyer replaces Suryakumar Yadav as India's new T20 international captain, Vaibhav Suryavanshi included in squad for first time. And now the news in detail. The Reserve Bank of India has simplified the rules governing investments by foreign portfolio investors or FPIs in government securities. The revised framework is aimed at making investments easier and reducing compliance requirements for foreign investors. More from our correspondent.
3: Under the revised framework, FPIs investing through the general route will get greater flexibility as certain investment restrictions have been removed. The RBI has also merged the existing general and long-term investment categories into a single limit for government securities and state government securities. For financial year 26-27, the investment limit for central government securities has been fixed at 4,62,490 crore for the first half of the year and 4,77,006 crore for the second half. For state government securities, the corresponding limits have been set at 1,53,043 crore and 1,64,242 crore respectively. The revised directions have come into effect immediately. Ankita Apte, Akashvani News, Mumbai.
2: External Affairs Minister Dr. S. Jayashankar will hold talks with Nepal Foreign Affairs Minister Shishir Khanal in New Delhi this evening. The Foreign Affairs Ministry of Nepal said that during the meeting, both sides will discuss matters of mutual interest with a view to enhancing cooperation across key sectors including trade, investment, connectivity, energy and people-to-people ties. Meanwhile, External Affairs Ministry spokesperson Randhir Jaiswal said the visit will further strengthen the special partnership between India and Nepal.
4: With Nepal, we have an expansive agenda from development cooperation to people ties to trade and investment. So all these ties together will be discussed when the two foreign ministers meet. But on our side, we are keen to further strengthen this multifaceted partnership that we have with Nepal.
2: Central Board of Secondary Education or CBSE has extended the last date for submission of applications for verification of marks and re-evaluation till tomorrow. In a social media post, the board said students can now submit their applications till Sunday midnight. CBSE said that the decision has been taken in the interest of students to provide them with additional time to complete the application process. The earlier deadline for submission of applications was 6th of this month. Defence Minister Rajnath Singh today said that India continues to stand out as the world's fastest growing major economy at a time when many countries are facing economic uncertainty. Referring to the registered GDP growth rate of 7.7% in the financial year 2025-26, Mr. Singh said that the achievement underscores resilience and underlying strength of the Indian economy built over the last 12 years. In a social media post, Mr. Singh said that under the leadership of Prime Minister Narendra Modi, India has combined economic growth with stability, confidence, sustainability and credibility. Union Minister of Culture and Tourism Gajendra Singh Shekhawat today said that India

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगावी, ऍडमिशन्स ओपन फॉर 2026-27। डॉक्टर MS शेषगिरी कॅम्पस बेळगावी, KCET कोड E036। मोर देन 500 प्लेसमेंट ऑफर्स वर रिसीव्ड इन 2025-26। स्टुडंट सिक्युअर्ड अ हायेस्ट एन्युअल पॅकेज ऑफ अप टू 16 लाख पर एनम। द युनिव्हर्सिटी हॅज 150+ एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी मेंबर्स अँड 50+ डॉक्टरल डिग्री होल्डर्स। वेल इक्विप्ड लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब अँड Wi-Fi एनेबल्ड हॉस्टेल फॅसिलिटीज आर अवेलेबल। UG कोर्सेस, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA अँड MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल। 60+ कंपनीज इन्क्लुडिंग इन्फोसिस, ज्युनिपर नेटवर्क्स, HPE, फेडरल बँक अँड बॉश विजिट द कॅम्पस फॉर रिक्रुटमेंट। फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल 08312440322 or visit www.keletech.ac.in।

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नववा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ.
2: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Visveshwaraya Technological University as a Model Engineering College. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 9483047799 or visit www.klecet.edu.in.
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 27 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे: विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-0335-218 or at 944-98-21222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
2: केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये: 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kleparm.edu. केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025-26 मध्ये 500 अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम: बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-244-0322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ಸಂಚಿಕೆಯಲ್ಲಿ ಮಾತನ್ನ ಮುಂದುವರಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸೋ ಸಮಯ ಬಂತು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನೇ ಇದ್ದರೂ 9019904904ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹೀಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇರಿ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮೇಣುಧ್ವನಿ 90.4 FM KLE ಕನಸು. ನಮಸ್ಕಾರ.
1: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 0831 2486286.

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್। ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ, BPT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ। ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ। KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ। ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218। ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kahir.edu.in। KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ।
3: ಧ್ವನ

आणि बरेच काही। या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331। माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत। या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते। शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ, पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे। विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय, तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा। अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे। प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे। अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे। फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595। केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे। उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे BFarm, FarmD, MFarm, PhD। फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी। महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये, 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा, NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य। अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740-6397-02। वेबसाइट आहे www.kleFarm.edu।

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल. इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा. बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली एक आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी, हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 0831255500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।